मारे उचार बेद तू हरे अगानवा ब्राह्मण उचार बेद तू हरे अगानवा ब्रह्मा विष्णु कार नित्य तू हरे